पंडोही पांड उपजै पंडै बाज न कोय, नानक पंडै बाहरा एको सच्चा सोय, जित मुख सदा साला।